जी हा साईं मुंहिंजा प्रोग्राम रोशन सुबुह में असांजो अॼु जो सवाल आहे त पाकिस्तान जो क़ौमी गुल चमेली आहे पर हुनखे ॿियो कहिड़ो नालो सॾियो वेंदो आहे। अव्हां खे ॿुधाइणो आहे असां सवाल जो जवाब त पाकिस्तान जो क़ौमी गुल चमेली आहे हुनखे ॿियो त समय वरी असां हलंदासीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ ऐं कमर्शियल ब्रेक जी तरफ़ वरी वापसि ईंदासीं कॾहिं बि न वञिजो।

0: चलो जी, सो हाणे कॉलिंग सेगमेंट स्टार्ट कयो वियो आहे. हाणे तव्हां कॉल करे सघो था. कॉलिंग नंबर आहे 0332-1322-88. अच्छा, माना इहा ॻाल्हि आहे. ओके, सो फर्स्ट कॉल हिते अचे पई. सो फर्स्ट कॉल ॾिसूं था त फर्स्ट कॉलर कहिड़े सां गॾु मौजूदु आहे. हैलो जी, अस्सलाम वालेकुम. ओके, तव्हांजो छा हाल आहे भाउ? ख़ुशि आहियो?
1: तव्हां ॿुधायो भाजी, अव्हांजो प्रोग्राम बहितरीन आहे, पर अव्हां कॾहिं कॾहिं खणंदी आहियो?
0: हा, कॾहिं कॾहिं न, हाणे मतलबु हफ़्ते में हिकु ॿ दफ़ा खणंदासीं. हा, अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजे लाइ जेको सेगमेंट आहे उहो ॿुधो आहे अॼु प्रोग्राम जो? सेगमेंट इहो आहे त अॼु मां तव्हां सां असांजा प्रोडक्ट, तव्हां ख़बर आहे न, वाइटिश ऐं डी स्किन ब्यूटी प्रोडक्ट्स. अच्छा, सो मां हिननि प्रोडक्ट जे बारे में का ॻाल्हि तव्हां खां पुछंदमि ऐं तव्हांखे हुन जो सही मूंखे जवाबु ॾियणो आहे. अच्छा, सो तव्हां खां जेको पहिरियों मां सवाल पुछंदमि इहो हूंदो त तव्हां मूंखे ॿुधायो ॿिनि ॾींहनि में रिज़ल्ट जेका कहिड़ो प्रोडक्ट ॾींदो आहे?
1: वाइटिश
0: ॿिनि ॾींहनि में रिज़ल्ट ॾींदी
1: आहे?
0: ओके ओके, मूंखे ॿुधायो कहिड़नि दोस्तनि खे यादि कंदा? ओके, थैंक यू सो मच प्यारा भाउ, तव्हांजो मोहबत वारो प्रोग्राम ॿुधो पिया. भई मां चऊं पहिरियों कॉलर आहे त हुन खां सोलो सोलो सवाल पुछां थी, पर ॾिठव ॾिठव ॾिठव. ओके जी, कॉलिंग नंबर 0332-1322-88. हाजे दुक्का तो लगाया लेकिन वो गलत दुक्का था. नेक्स्ट कॉलर की जान बातें देखती कौन हमारे साथ मौजूद है. हेलो जी, अस्सलाम वालेकुम.
2: वालेकुम अस्सलाम.
0: केयर मौजूद आ? ओके ओके, मां ठीक आहियां. तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो?
2: अलहमद.